सुध, कर्म खंड की बाणी जोर, तिथै होर ना कोई होर, तिथै जोध महाबल सूर, तिन मह राम रहया भरपूर, तिथै सीतो सीता महिमा माहे, ताके रूप ना कथने जाहे, ना ओहे मरहै ना ठागे जाहे, जिन कै राम वसै मन माहे, तिथै भगत वसह के लोह, करह आनंद सच्चा मन सोए, सच खंड वसै निरंकार, कर कर विखै नदर निहाल, तिथै खंड मंडल वर भंड, जे को कथै ता अंत न अंत, तिथै लो लो आकार, जेव जेव हुकम

0: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तस्याले नमस्तंग वर्णे नमस्तंग मर्णे
0: नमस्तंग जरारण नमस्त

0: पुचांग पर्याद शांद अगादे अबादे अनंदी स्वरूपे नमो सर्वमाने समस्ती निदाने
1: नमस्तं।